0: महाराज समय उपस्थित
1: ना ये तो अन्याय
0: अन्याय कौन महाराज
1: अन्याय नुहे प्रहरी घोर अन्याय
0: अन्याय तो मोर महाराज मेरे कौन अच्छे
1: तुम्हर अन्याय रे मोर निष्कृति एक अन्याय पुणी आहुरी एक अन्याय मोर एपरी उपाय रे फलायन प्रहरी प्रहरी तुम्हरे दया निमंते मु कृतज्ञ मोर जीवन रक्षा पाई तुम्हे निजर जीवन देवाकु प्रस्तुत अछ तुम्हर भय विक्रम मते बंदीशाला रे हत्या करिवे मोर अणुमात्र क्षोभ नाही प्रहरी मु प्रस्तुत अछि तुम्हे प्रहरी मरिबाकु जान आउ जे मु विशाल ओडिसा राज्यर शासक पालक नियामक बोली आपणक परिचित करिबाकु उपयुक्त मणे सही मु मृत्यु केते भय करिबी ना ना ना प्रहरी त हेबो नाही तुम्हर जीवन अमूल्य दुर्लभ तुम्हें बंची था मरीभार पात्र मु मरे